0: जीअं कॾहिं क्रॉनिक असां चवंदा आहियूं पुराणियूं जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि ऐं आटो इम्यूनी डिज़ीज़ उहा हूंदी आहे जेके अंदरियां ई जेके पंहिंजा सेल्स हूंदा आहिनि जिस्म जा जॾहिं डेथ थियणु लॻंदा आहिनि या उन्हनि में फॉल्ट थियणु लॻंदो आहे त पंहिंजो ई जिस्म जेको आहे सो यानी हुन सां विहणु लॻंदो आहे ऐं पोइ जेको आहे सो इम्यूनी सिस्टम जे नाकारा हुजण जे करे जेको आहे सो या जेके बि सेल्स हूंदा आहिनि डेथ थियणु लॻंदा आहिनि ऐं पोइ उहा बीमारी वधंदी वेंदी आहे। अहिड़ी तरीक़े सां उन बीमारी में थींदो छा आहे, थींदो इहो ई आहे त जेको आहे सो यानी उहा जेकी बि चमड़ी हूंदी आहे खुरदनी थी वेंदी आहे जिस्म जे कहिड़े बि हंध ते यानी निर ते पेट ते अखियुनि जे मथां बिरुनि जे मथां हथनि ते पेरनि ते पुठी ते मथे में तव्हां ॾिसंदो त जेको आहे सो ईअं जीअं छिलर मच्छी जा छिलर जेको आहे सो निकिरी ईंदा आहिनि ऐं उहे जेके जेको आहे सो मथी जा मथे जे मच्छी जा छिलर हूंदा आहिनि बिल्कुलु उन्हनि वांगुरु जेको आहे सो थी वेंदा आहिनि ऐं पापड़ियूं ठही वेंदियूं आहिनि ॻाढ़ा चुटा निशान ठही वेंदा आहिनि। अहिड़ा खोड़ सारा पेशंट हिन वक़्तु बि असां वटि अंडर ऑब्ज़रवेशन आहिनि ऐं अलाह ताला जी महिरबानी सां ठीकु थी विया आहिनि ऐं वॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जो पेशंट जेको बीहंदा थी अचे ऐं ॾह ॾह वीह वीह सालनि में मुबतला हुजे ऐं उहो जेकॾहिं हुते ठीकु थी वञे ऐं पंहिंजा फीडबैक असांखे FM रेडियो ते ॾिए या असां वटि अची ऐं हिते इंटरव्यू रिकॉर्ड कराए वञे त हीअ हिकिड़ी वॾी ख़ुशनसीबी आहे जेको आहे सो असांजे क्लिनिक जी ऐं असांजे इलाज जी जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते होम्योपैथिक इलाज सां जेकॾहिं पेशंट अहिड़नि वॾनि बीमारियुनि में ठीकु थी वञे थो त नंढियूं बीमारियूं हुनजे लाइ कुझु बि कोन्हे। वरी ॻाल्हि वरी बि असां हिकिड़ी कंदासीं त हिन सभु में रब ताला जी कर्म नवाज़ी आहे जेकॾहिं उहो किथां बि शिफ़ा ॾिए त जेको आहे सो बिल्कुलु शिफ़ा थी सघे थी। अहिड़े तरीक़े सां ई जीअं मां ॻाल्हि कई त जेको आहे सो असां वटि इहे पेशंट्स ईंदा आहिनि ऐं इहे अहिड़नि बीमारियुनि में जॾहिं ठीकु थी वेंदा आहिनि त पंहिंजा व्यूज़ रिकॉर्ड कराए वेंदा आहिनि त हिकिड़ो व्यूज़ बि अवां ताईं पहुचाईंदासीं जेको उहो पेशंट लाइव जेको आहे सो असांखे फेसबुक ते जेको आहे सो रिकॉर्ड कराए वियो ऐं उहो व्यूज़ इन ई बीमारीअ जे हवाले सां आहे। अचो तव्हांखे बि जेको आहे सो हिन सां जेको आहे सो बिल्कुलु ॿुधाईंदासीं।
1: दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, हिकु दोस्त जा व्यूज़ आहिनि। जी डॉक्टर साहबु,

0: फ़ाइदे वारी शइ हुई त हिन महिल गर्मी सफ़ा चोट आहे असां वटि बेनता गर्मी आहे छो जो हे जून खां बाद में जुलाई जेको हले पियो पंहिंजो जीअं शुरू थियो आहे त माना जुलाई में गर्मी जी तमामु घणी शिदत आहे ज़ोर आहे त इन बारे में चवंदासीं कुझु ॼाण ॾींदा असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे।
1: जी साईं बिल्कुलु गर्मी गुज़िरियल टिनि चइनि महीननि खां वठी ज़ोर शोर ते आहे ऐं आईंदा अञा ही टे महीना जेको आहे सो गर्मी तमामु घणी हलंदी। हिन एहतियात अवां सभिनी खे ख़बर आहे त पहिरियां बि ॿुधायो आहे चाहे नंढो हुजे वॾो हुजे त उन्हनि खे एहतियात इहो ई करिणो आहे त पाण खे डिहाइड्रेट थियण खां पाण खे बचाइणो आहे ऐं पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे। ॾींहं में ॿ टे दफ़ा विझणो आहे, कैप जो इस्तेमालु करिणो आहे बग़ैर कैप जे, यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे, मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो। जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे, जेकॾहिं कमकार न आहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे ऐं कोशिशि करे त जेको आहे सो टी चई बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे। ॿारहें खां वठी टी चई बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो। ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे, पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे, पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा। इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदो छो जो जीअं अॻे दफ़े फार्मा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे, उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे। हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि, ख़ासि करे हिन वक़्तु जेको खीरो मंगो त ॿारहं ई महीना जेको आहे सो हूंदो आहे, लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे न छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जेके असांजे ख़ुश्की खे बुझाइनि था, यानी जेकी ख़ुश्की थियण ॾींदा, मैदे जी जेकी ख़ुश्की हूंदी आहे उन खे ख़तमु कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ॼमूं जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे, न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमूं चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु आहे। चाहे वात में छाला हुजनि या ख़ुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियलु हुजे या मादे जी ख़राबी हुजे, मादे में गर्माइश हुजे, जिगर जी ख़राबी हुजे, उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीनु। आलू बुखार जेको आहे सो चाहे ख़ुश्क आलू बुखारा हुजनि चाहे फ्रेश आलू बुखारा हुजनि उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि, उहे तमामु ज़रूरी आहिनि। या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधाईंदे, पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे, बहितरीन फ्रूट आहे छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां ख़ुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरीन आहे। तुख में मलंग आहे अवां मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था, सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे, इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराणे खाओ, उहो बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। लीमू पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उनजो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सघे त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहिबु, ऐं वाक़ई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मीअ माण्हू काफ़ी ॾिसंदो माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाक़ई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
1: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियलु आहे ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे त उन सां जेको आहे सो उहो मतिलबु पेशंट जेको आहे सो उन में फॉलिज थी सघे थो ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि छो जो हिकिड़ी शइ जूं जेके रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि। जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे या घणा एसी में हूंदा आहिनि ऐं एसी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकार आहे या एसी में आहिनि यकदमि वरी विझण विया त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
0: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था 0301-9196-851 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह डॉक्टर मंजूर हुसैन मेमण साहब 0301-9196-8151 होम्योपैथी कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन सिंध जो मशहूरु मारूफ डॉक्टर कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो का बि बीमारी लाइलाज नाहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाज मौजूदु आहे जेकॾहिं अव्हांखे गुर्दे जी पथरी आहे पिते जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कयो वञे थो संदनि जो सूरु आहे जोड़नि गोॾनि जो सूरु आहे कुंदरक जो सूरु आहे नक कन गलो पुराणो नज़लो निछो मथे जो सूरु अधु मथे जो सूरु आहे नज़र जी कमज़ोरी कन वहे थो कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो शुगर आहे ब्लड प्रेशर दिलि जा मर्ज़ फालज खंघ टीबी मादे जो सूरु मादे जी अल्सर तिरी जो वधण जिगर हेपाटाइटिस बी सी गुर्दनि जो इन्फेक्शन चेहरे जो रंग सांवरो चेहरे जी ख़ारिश फट फुरड़ियूं ॿारनि में कद जो न वधणु औरतुनि में वज़न जो वधी वञणु औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो। डॉक्टर साहब आख़िर में अव्हां असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
1: जी वॾी महिरबानी, पैगाम इहो ई आहे त पीउ माउ जी तमामु घणी ख़िदमत करियो ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघे त उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि रखंदा कयो।
0: ऐं असीं अव्हांखे इहो चवंदासीं त अञा जेके ॾींहं आहिनि जेके जेके वेहो था हिते मेहरापुर शहर में असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे इहो ब्रीफ कंदा हलो, इहो रिपीट कंदा हलो, तव्हांजो नंबर या तव्हां सां केरु राबितो करे कहिड़े नंबर ते राबितो करे थो, कहिड़ो ॾींहुं मां चेकअप फ्री रखियो आहे।
1: जी बिल्कुलु, हिन में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु यादि रखिजो त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो आउट ऑफ सिटी हूंदा आहियूं, इन जे करे अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। बकाया हफ़्ते जा 6 ॾींहं जुमो छंछर आचर सूमर अरबा खमीस असां मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप ते मौजूदु हूंदा आहियूं। टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर 0301-9196-8151 इहो ज़रूरु यादि रखिजो। ऐं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, यानी 3 ॾींहं जुमे जो ॾींहुं छंछर जो ॾींहुं आचर जो ॾींहुं। हिन में मरीज़ खां चेकअप फीस नाहे वरिती वेंदी, बाक़ी मरीज़ दवाऊं जेको आहे सो पंहिंजो ख़रीद कंदो आहे, बाक़ी चेकअप फीस हुनखे माफ़ हूंदी आहे।
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, असांजे स्टूडियो में मौजूदु हो सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो हो। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानी, मोहबतूं आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। इन हिते अॼोको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तो, असीं इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। जीव आहे त जान आहे, सिहत आहे त सभु कुझु आहे। हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे, गर्मी खां पंहिंजो पाण बचाव करियो। इन ते अॼोको प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि रखंदा, अलाह निगहबान, अलाह वाही।